गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण करी गोविंद जय जय वाहे गुरु जी बोलो वाहे गुरु वाहे गुरु बोलो वाहे गुरु वाहे